सचे तेरे खंड सचे ब्राह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीबान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा करम सचा निशान सचे तदाख है लाख करोड़ सचे सब तान सचे सब जोत।